नमास्तवं नरनाथे नमास्तवं परमाथे नमास्तवं गंजे नमास्तवं पंजे नमास्तवं काले नमास्तवं पाले नमो सर्वदेशे नमो सर्वभेष्टे नमो राजराजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो शोक शोके नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वभीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वजंत्रंग नमो सर्वदृष्टंग नमो सर्वकृष्टंग नमो सर्वरंगे दर्पंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे प्रजे समातंग प्रसजे कृपालंग स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदा आरिदसदंग नवासी जरपट शांत दस प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अजल भोगे अजल राजे अटल साजे अखल धर्मंग लाकर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग बाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग

दस बेच कर सज पैदा रोम रोम अखा सामने आउंदा ओ अखा सामने आउंदा जदों जीव बाची बारे दा अखा सामने आउंदा जदों जीव बाची